नमस्तंगा जन्मे नमस्तं सौवर्मे नमो सर्वगौने नमो सर्वपौने नमो सर्वरंगे नमो सर्वभंगे नमो कालकाले नमस्तस्तदयाले नमस्तंगा भरणे नमस्तंगा भरणे।